रामकृष्ण हरी। प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो। कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते। आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं। वेळेअभावी संगत सुटली तर सुटू देत, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 19 सप्टेंबर हा दिवस निसर्गाची स्वच्छता आणि मानवी अधिकारांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय किनारा आणि जलस्रोत स्वच्छता दिन. दरवर्षी सप्टेंबरच्या 3rd शनिवारी हा दिवस जगभरात पाळला जातो. समुद्र किनारे, नद्या, तलाव आणि आपल्या परिसरातील जलस्रोत प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी हा दिवस जनजागृती करतो. आपल्या खानदेशातील तापी, गिरणा आणि वाघूर यासारख्या जीवनवाहिन्यांचं संवर्धन करण्याचा हाच योग्य संदेश आहे. महिला मतदानाचा ऐतिहासिक दिवस. आजच्याच दिवशी 1893 मध्ये न्यूझीलंड हा महिलांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश ठरला होता. जागतिक पातळीवर स्त्री सक्षमीकरणाची नवी पहाट आणणारा हा क्रांतिकारक दिवस मानला जातो. आज अंतराळाला गवसणी घालणाऱ्या धाडसी कन्येचा आणि आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांना भुरळ घालणाऱ्या संगीतकाराचा वाढदिवस आहे. भारतीय वंशाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. अंतराळात प्रदीर्घ काळ राहण्याचा, स्पेस वॉक करण्याचा आणि प्रत्येक संकटावर अथांग धैर्याने मात करण्याचा त्यांचा जीवन प्रवास जगभरातील कोट्यवधी मुलींसाठी आकाशाची कवाडं उघडणारा ठरलाय. भारतीय इंडी पॉप संगीताचे जादूगार आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार लकी अली आज वयाची 68 वर्ष पूर्ण करत आहेत. ओ सनम, ना तुम जानो ना हम, जाने क्या ढूंढता है ये मेरा दिल यासारख्या गाण्यांमधून त्यांनी आपल्या वेगळ्या आणि सहज सुरांनी संगीतात एक वेगळं युग निर्माण केलं. आजचा मनभावन सुविचार. स्वप्न नेहमी आकाशाला गवसणी घालण्या इतकी उत्तुंग असावीत, पण पाय मात्र मातीशी आणि साधेपणाशी घट्ट जोडलेले असावेत. संकट कितीही अनोळखी असली तरी स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि संयमावर विश्वास ठेवा. कोणतीही मर्यादा तुम्हाला रोखू शकत नाही. आणि आजची बोधकथा. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते महमूद यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. वडिलांचे चित्रपट विश्वात प्रचंड नाव होते, पण या मुलाला वडिलांच्या नावाचा फायदा घेऊन पुढे यायचं नव्हतं. तरुण वयात त्याने एक वेगवेगळी कामे केली. कधी शेतात घाम गाळला, कधी घोड्यांची देखभाल केली, तर कधी गालिचे विकण्याचं साधं काम सुद्धा केलं. नातेवाईक आणि मित्र म्हणायचे, मोठ्या स्टारचा मुलगा असून काय भरकटत चाललायस. पण तो आतून एका वेगळ्याच शोधात होता. त्याला संगीताची आवड होती, पण त्याचं गाणं त्या काळातील चित्रपट संगीतांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. अनेकांनी त्याला सांगितलं, तुझा आवाज सिनेसृष्टीला शोभणारा नाही. वयाची 35 उलटून गेली तरीही तो स्वतःच्या धून गुणगुणतच राहिला. शेवटी वयाच्या 38व्या वर्षी त्याने कसलाही मोठा बडेजाव न करता केवळ एका गिटारच्या सोबतीनं सुनो नावाचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज केला. त्या अल्बम मधील ओ सनम गाण्याने एका रात्रीत संपूर्ण देशाला वेड लावलं. तो अवलिया तरुण दुसरा कोणी नसून आजचे लाडके लकी अली होते. वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून उशिरा का होईना, पण स्वतःच्या अस्सल कलेच्या बळावर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलं. आजच्या या शनिवारची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. स्वतःचं ध्येय शोधायला उशीर झाला तरी चालेल, पण इतरांची नक्कल करू नका. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून काम करता तेव्हा उशीर मिळालेलं यशही अजरामर ठरतं. तेव्हा श्रोते हो, आज 19 सप्टेंबरचा हा शनिवार आपल्याला दोन सुंदर गोष्टींची आठवण करून देतोय. सुनीता विल्यम्स आपल्याला संकटातही शांत राहून आकाशा एवढी मोठी स्वप्न पाहायला शिकवतात, तर लकी अलींचे सूर आपल्याला साध्या जगण्यातला आनंद शोधायला सांगतात. श्रोते हो, आज
काही संकल्प करूयात. पहिला म्हणजे जलस्रोत स्वच्छता दिनानिमित्त आपल्या घरातील पाणी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवूया, प्लास्टिकचा वापर टाळूया. आणि दुसरा म्हणजे आठवड्याभराचा ताण बाजूला ठेवून स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढा, शांततेचा आनंद घ्या. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी विचारात आणि आकाशा एवढ्या आत्मविश्वासात असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते. आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे, म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो, तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंते मतीही सा गतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो, कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचे, आता दुःख न करणे हेच बरे. हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते, तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच, म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये. सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते. कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ आज मनापासून उत्पन्न व्हायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग. भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे. भक्तीचे 9 मार्ग सांगितले आहेत, त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तर त्यात बाकीचे 8 येतात. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय. आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे. आजचे बोधवचन: वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. जानकी जीवन स्मरण.

कृषि संदेश। नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनाचा पाया म्हणजे माती परीक्षण। पण माती परीक्षणाच्या बरोबर पाणी परीक्षणाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे। तर पाण्याची प्रत तपासण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घेतात आणि त्यामधून प्रयोगशाळेत कोणकोणते घटक तपासले जातात आणि त्यामुळे फायदे काय होतात, याविषयी आपण आज उहापोह करणार आहोत। सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, यासाठी पाण्याचं परीक्षण करून घेणं अतिशय आवश्यक असतं। आणि म्हणून सर्वप्रथम जर बाब कोणती महत्त्वाची आहे, तर सिंचनासाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याचा योग्य पद्धतीनं नमुना घेणं, म्हणजे तो नमुना आपल्याला प्रयोगशाळेत तपासता येईल। पाणी चवीस खारट किंवा मचूळ वाटत असल्यास पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षाराचा पांढरा थर दिसून येतो। पीक उगवणीस अडथळा होताना सुद्धा त्याच्यामुळे दिसतं आणि बऱ्याच वेळा उगवलेल्या पिकाचे शेंडेसुद्धा करपताना दिसून येतात। जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागांवर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घेणं गरजेचं आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे। निरनिया सिंचन साधनामधून घेतलेला पाण्याचा प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेत पाठविला पाहिजे। विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे। विहिरीवर पंप बसलेला असेल तर तो साधारणतः 15 ते 20 मिनिटं सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावं। काचेची किंवा प्लॅस्टिकची एक बाटली घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी आपण भरायचं। उपनियंत्रिकीतील जर पाण्याचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तोही अशाच प्रकारे आपण घेणं गरजेचं आहे। नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं लहान बाटली बांधून पाणी ढळून आपण नमुना घ्यायला पाहिजे। आणि जी बाटली आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत पाण्याचा नमुना घेऊन, त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव आहे, पत्ता आहे, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभवसुद्धा आपण त्याच्यावर लिहिणं गरजेचं असतं। आणि अशी लेबल असलेली जी पाण्याची बाटली आहे ती आपण प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे। प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या घटकाचं प्रमाण त्याच्यावरून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काढता येतं। पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराच्या प्रमाणाचा विद्युत वाहकतेवर परिणाम होत असल्यामुळं पाण्याची विद्युत वाहकतासुद्धा प्रयोगशाळेमध्ये मोजता येणं शक्य आहे। विद्युत वाहकता जितकी जास्त तितके क्षाराचे प्रमाण जास्त असतं। आणि ही सगळी पायाभूत माहिती जर आपण व्यवस्थित घेतली आणि जर आपण योग्य नमुना पाण्याचा घेतला आणि प्रयोगशाळेत जर पाठवला तर आपल्याला त्याचं पाणी परीक्षण करून मिळू शकतं। तर ही मूलभूत माहिती आवश्यकतेनुसार आपल्याजवळ ठेवा आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नमुना घ्या आणि योग्य प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे आपल्या उलित्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल। नमस्कार। कृषी संदेश।

मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर. सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट, या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहेत. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं. कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं. शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते. तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं. लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं. वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे. वृताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो. वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा वृताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात. अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार. पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं. मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं. पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी. पण या सद्गुणाला दीनवाणेपणा, लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि

एपिसोड क्रमांक 78 बा तथागता आर्य अष्टांगिक रस्ता मातला चौथा रस्ता तू दखाडा सम्यक कर्मांताना. सम्यक कर्मांत म्हणजे चांगली वागणूक. अशी वागणूक दुसरासना बी हक्क मानस, दुसरासना भावनासना मान राखस. म्हणजे थोडामा असं की दुसरासले समजी उमजी लिहित त्यांचे वागणं यानं नाव सम्यक कर्मांत. हाई शिकवणूक दे सम्यक कर्मांत. जिनगीना या मूळ नियम संगे चांगली वागणूक करत सम्यक कर्मांत. आणि तीच त्यांनी साक्ष मानो जव कव एका दुखनी वागणूक नियम थई राहिनी ते समजी लो. हाई वागणूक म्हणजे सम्यक कर्मांतशी. नियम ना विरोधी क्रिया, नियम ना विरोध मातलं वागणं मान्य नाही राहत सम्यक कर्मांतले. हिंसा करूनी या विचार करूनी काम भावनांना नंगा नाच मान्य नाही. आखो लांड्याला बाड्या चोरी चपाटी नसापाणी चालत नाही सम्यक कर्मांतमा. माणूसनी दूरच राहो या बठ्ठा समजास्थाई. बाथागता आर्य अष्टांगिक रस्ता मातला पाचवा रस्ता तू दखाडा सम्यक आजीविकाना. आजीविका म्हणजे रोजना जगासाठी करानी खटपट. हाय खटपट गुंता रातस गच्ची रस्ता काही वाईट स्वतःना भलासाठी दुसरावरे अन्याय करी जगानं मान्य नाही सम्यक आजीविकाले. सम्यक आजीविका थई संस्कार वाढे लागस, त्यागनं परोपकारनं सुतर त्यामही उभं राहस. हाईच खरी संस्कृती. असं म्हणतस की जो आपला आपला भाकर तुकडा खास त्याले म्हणतात परकोती, जो दुसऱ्यांनी इसकाही खास त्याले म्हणतात इकरोती, आणि आपला जोडीने अर्धी भाकर जो समोरलाले दिस त्याले म्हणतात संस्कृती. सम्यक आजीविका संस्कृती महा रास. बा तथागता आर्य अष्टांगिक रस्ता मातला सहावा रस्ता तू दखाडा सम्यक व्यायाम. अविद्या खतम करांना पहिला टप्पा साधावस सम्यक व्यायाम थाई. सम्यक व्यायाम म्हणजे मानत नाही अंधी भक्तीले, करमकु मांडले, कपोल कल्पित ग्रंथेसले, बुईहीन विचारेसले. अविद्या म्हणजे दुःख. या दुखना तुरुंग मातून अविद्या खतम व्हाले जोयजे. म्हणजे बाहेरना सत्यांना दारोण लागे मन मोके जाता येस आपला मन थाई. त्यागुंता वस उपेग सम्यक व्यायामना. विरोध करस सम्यक व्यायाम. गैमान्याचित म्हणले ज्या विरोध मारातस आर्य अष्टांगिक रस्ताने धमधक्कड काम मार्गे लावस सम्यक व्यायाम. चांगलं चितमन हुवा गुंता ज्या फायदेशीर अन देतस आधार आर्य अष्टांगिक रस्ताले. आर्य अष्टांगिक रस्ताने फायदेशीर चितमन वाढे लागस आणि वाढतच जास.

0: आपली मातृभूमी भारत।
1: या भारताचा काय नाश होईल? तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्माविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श निष्ठा पार निमाल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोड मूर्तीची। पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली। छे छे, असं होणं कदापि शक्य नाही। भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचं, नीतिमत्तेचं आणि आध्यात्मिकतेचं प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल का? देवतुल्य साधू संतांचं अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? डायोजिनीस हा सिनिक संप्रदायातला एक थोर पुरुष होता। त्याची अशी धारणा होती की ह्या जगात खरे साधू अत्यंत विरळ आहेत। आपला हा मनोभाव प्रकट करण्यासाठी तो भर दिवसा एक जळता कंदील हातात घेऊन शहरातून फिरत असे। त्या ग्रीक डायोजिनीसचा कंदील हाती घेऊन बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्यापाड्यातून, जंगला जंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे। दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करत असतात। आपल्या या मायभूमीचं जगावर अपार ऋण आहे। देशोदेशींची तुलना करून बघितली तर असं आढळून येईल की जग या सोशिक, सहनशील, सौम्य जातीचं जितकं ऋणी आहे तितकं आणखी दुसऱ्या कोणत्याही जातीचं नाही। जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचं होतं, ज्यावेळी आधुनिक युरोपियनांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत निळ्या रंगानं आपली अंग रंगवत असत, तेव्हाही त्या काळीही भारत क्रियाशील होता, त्याचा अमोघ पुरावा आहे। याहीपेक्षा प्राचीन काळापासून इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाचा भेद करू शकत नाही, त्या अतिप्राचीन काळापासून वर्तमान कालापर्यंतच्या कल्पनांमागून कल्पना, सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमागून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत। पण त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाणी होती। भारतानं सर्व आर्य राष्ट्रांच्या मागे का पडावं याची मीमांसा तुम्ही कशी करता? भारताजवळ काय बुद्धी कमी आहे? काय तो कौशल्यहीन आहे? भारताची कला, त्याचं गणित, त्याचं तत्वज्ञान हे पाहून त्याला तुम्ही कोणत्या बाबतीत कनिष्ठ मानू शकाल? भारताच्या पक्षी एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे त्याने आपली मोहनिद्रा टाकली पाहिजे, युगानुयुगाच्या झोपेतून त्याने जागं झालं पाहिजे आणि जगातील राष्ट्रांच्या मालिकेत आपलं योग्य स्थान प्राप्त करून घेतलं पाहिजे। त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत। भारतानं हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील। हे देवाच्या संतानांनो, माझ्या देशबांधवांनो, आपल्या राष्ट्राचं हे जहाज युगानुयुगे सभ्यतेचा सर्वत्र प्रसार करण्याचं कार्य करत आलंय आणि त्यानं आपल्या अमूल्य रत्नभांडारानं अखिल जगाला समृद्ध केलेलं आहे। गौरवानं भरलेल्या कित्येक शतकांपासून आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं लक्षावधी जीवांना सर्व दुःखातून पार करून जीवनसागराच्या पैलतरी पोहोचवलेलं आहे। पण आज त्यात एखादं छिद्र पडून ते आपल्याच दोषामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे नादुरुस्त झालेलं आहे। अशा वेळी त्यातून प्रवास करणाऱ्या तुम्हा लोकांचं कर्तव्य काय आहे? तुम्ही त्याला शिव्याशाप देत बसाल? आपापसात धांडत राहाल? तुम्ही सर्वजण एक होऊन आणि आपल्या सर्व प्रयत्नांची शर्थ करून ही छिद्र बुजवणार नाही का? आपण सर्वच जण आपल्या हृदयातील रक्त या कार्यासाठी आनंदाने अर्पण करूया आणि जर या प्रयत्नामध्ये आपण अयशस्वी झालो तर आपण सर्वजण एकत्रच बुडू किंवा नष्ट होऊया। असं झालं तरी आपल्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द असोत, निंदेचे शब्द नसोत।

हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभंगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस. फिट शरीर, फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने, प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चालला आहे. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळी. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीतच आहेत मुळी. फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील, किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात, किंवा कुठले महत्त्वाचे विषय या कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो, त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मनभावन 90.8 FM वर. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात आहे. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्त्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुका मेवा, हे सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्त्वाचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरिक्त डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो. आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच, बस हीच करी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम. दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाइम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटंसं चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टीव्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच

प्रयत्न करते. तिच्या मते सकाळी 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळे शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 साठी एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय, मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय, फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं? उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअरसेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन. कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो, तीच भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येत, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटतं आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल, कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन हा, आणि मग एक दिवस जाणवतो. आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे. 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीच कौतुकही आहे. एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याच गिल्ट आहे. कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय. कशासाठी? बहुधा कधीतरी लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति. माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो. गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा अडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच अडतं. जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे. कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं
हे ठरवता येणं. त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली. उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ. कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही. मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल. ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया. कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना. भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा. आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा आणि शक्य असेल तर मनातलीही. मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या. पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव वाचलेत. शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके. शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कुणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं उदास मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत, तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 नंतर रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुजी आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वीस खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हावऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू. खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल. पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित. ते पुस्तक वाचतच राहिले. स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्रीलंपट. राजवाड्यातल्या दासींचा, कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा. किळसरी अगदी. आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा. किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा? खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा. पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला. वाटलं वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्यासमोर असता तर मी नक्कीच नरड दाबून टाकीन त्याचं. खूप अस्वस्थ झाले. ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं. झालं वाचून आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं. मी नाक उडवलं. तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं. मी म्हटलं, काय नको मला हे असलं घाणेरडं पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं? छी, काय झालं? काय हो काका, असा घाणेरडा राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार. झालं, मी ठरवलं जायचं म्हणून. कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला. बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादीप बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे. त्यांची रोजची सवय असती. डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते. मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवत लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना. खर तर रागच जास्त होता मनात. जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं. त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले. मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते. हा समजलं. काय करतेस? आत्ता 11वीची परीक्षा दिली. कोणत्या शाळेतून? ताराराणीतून. पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत. बरं, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं. मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते. बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली. बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही. किती किती घाणेरडा आणि भोगी राजा होता होतो. असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं. मला असा राजा आणि ही एकूण कादंबरीच आवडली नाही. ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16. मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना. हात फिरवून म्हणाले, हे बघ अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच. काय वाटतं ते मला येऊन सांग. माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही. मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही. नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच 1976. पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता. त्यांना मी सांगू शकलेच नसते. त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा. भाऊ मी तेव्हा अजाण अज्ञान होते, पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात हो भाऊ. फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात हो. भाऊ मला क्षमा करा, क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा.
0: 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या.
2: अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथम सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबादमधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू, आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायची. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघडझापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार, ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही चांगली 10 वर्ष राहिले. तळहातावरच्या रेषेसारखा एकही कोपरा कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या कोपरे भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली. आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस. तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे. तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडं यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं. लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत. आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत. प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही. तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवारी रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बघ, तुझी आजची तिकीटं औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल. हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक. पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की 1-1.5 तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे 5 मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं 6:00 गाडी तर काकांनी 4:45-5:00 हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघे रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. अग तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? चल डोळे पूस. असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यास्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

रामकृष्ण हरी। प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो। कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते। आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य सोपं होत जातं। वेळेअभावी संगत सुटली तर सुटू देत, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद ही चांगल्या नात्याची रक्तवाहिनी आहे। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 19 सप्टेंबर हा दिवस निसर्गाची स्वच्छता आणि मानवी अधिकारांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय किनारा आणि जलस्रोत स्वच्छता दिन. दरवर्षी सप्टेंबरच्या 3rd शनिवारी हा दिवस जगभरात पाळला जातो. समुद्र किनारे, नद्या, तलाव आणि आपल्या परिसरातील जलस्रोत प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी हा दिवस जनजागृती करतो. आपल्या खानदेशातील तापी, गिरणा आणि वाघूर यासारख्या जीवनवाहिन्यांचं संवर्धन करण्याचा हाच योग्य संदेश आहे. महिला मतदानाचा ऐतिहासिक दिवस. आजच्याच दिवशी 1893 मध्ये न्यूझीलंड हा महिलांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार देणारा जगातला पहिला देश ठरला होता. जागतिक पातळीवर स्त्री सक्षमीकरणाची नवी पहाट आणणारा हा क्रांतिकारक दिवस मानला जातो. आज अंतराळाला गवसणी घालणाऱ्या धाडसी कन्येचा आणि आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांना भुरळ घालणाऱ्या संगीतकाराचा वाढदिवस आहे. भारतीय वंशाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. अंतराळात प्रदीर्घ काळ राहण्याचा, स्पेस वॉक करण्याचा आणि प्रत्येक संकटावर अथांग धैर्याने मात करण्याचा त्यांचा जीवन प्रवास जगभरातील कोट्यवधी मुलींसाठी आकाशाची कवाडं उघडणारा ठरलाय. भारतीय इंडी पॉप संगीताचे जादूगार आणि सुप्रसिद्ध गायक संगीतकार लकी अली आज वयाची 68 वर्ष पूर्ण करत आहेत. ओ सनम, ना तुम जानो ना हम, जाने क्या ढूंढता है ये मेरा दिल यासारख्या गाण्यांमधून त्यांनी आपल्या वेगळ्या आणि सहज सुरांनी संगीतात एक वेगळं युग निर्माण केलं. आजचा मनभावन सुविचार. स्वप्न नेहमी आकाशाला गवसणी घालण्या इतकी उत्तुंग असावीत, पण पाय मात्र मातीशी आणि साधेपणाशी घट्ट जोडलेले असावेत. संकट कितीही अनोळखी असली तरी स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि संयमावर विश्वास ठेवा. कोणतीही मर्यादा तुम्हाला रोखू शकत नाही. आणि आजची बोधकथा. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते महमूद यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. वडिलांचे चित्रपट विश्वात प्रचंड नाव होते, पण या मुलाला वडिलांच्या नावाचा फायदा घेऊन पुढे यायचं नव्हतं. तरुण वयात त्याने एक वेगवेगळी कामे केली. कधी शेतात घाम गाळला, कधी घोड्यांची देखभाल केली, तर कधी गालिचे विकण्याचं साधं काम सुद्धा केलं. नातेवाईक आणि मित्र म्हणायचे, मोठ्या स्टारचा मुलगा असून काय भरकटत चाललायस. पण तो आतून एका वेगळ्याच शोधात होता. त्याला संगीताची आवड होती, पण त्याचं गाणं त्या काळातील चित्रपट संगीतांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. अनेकांनी त्याला सांगितलं, तुझा आवाज सिनेसृष्टीला शोभणारा नाही. वयाची 35 उलटून गेली तरीही तो स्वतःच्या धून गुणगुणतच राहिला. शेवटी वयाच्या 38व्या वर्षी त्याने कसलाही मोठा बडेजाव न करता केवळ एका गिटारच्या सोबतीनं सुनो नावाचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज केला. त्या अल्बम मधील ओ सनम गाण्याने एका रात्रीत संपूर्ण देशाला वेड लावलं. तो अवलिया तरुण दुसरा कोणी नसून आजचे लाडके लकी अली होते. वडिलांच्या सावलीतून बाहेर पडून उशिरा का होईना, पण स्वतःच्या अस्सल कलेच्या बळावर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य निर्माण केलं. आजच्या या शनिवारची ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा देते. स्वतःचं ध्येय शोधायला उशीर झाला तरी चालेल, पण इतरांची नक्कल करू नका. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून काम करता, तेव्हा उशीर मिळालेलं यशही अजरामर ठरतं. तेव्हा श्रोते हो, आज 19 सप्टेंबरचा हा शनिवार आपल्याला दोन सुंदर गोष्टींची आठवण करून देतोय. सुनीता विल्यम्स आपल्याला संकटातही शांत राहून आकाशा एवढी मोठी स्वप्न पाहायला शिकवतात, तर लकी अलींचे सूर आपल्याला साध्या जगण्यातला आनंद शोधायला सांगतात. श्रोते हो, आज
काही संकल्प करूयात. पहिला म्हणजे जलस्रोत स्वच्छता दिनानिमित्त आपल्या घरातील पाणी, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवूया, प्लास्टिकचा वापर टाळूया. आणि दुसरा म्हणजे आठवड्याभराचा ताण बाजूला ठेवून स्वतःसाठी थोडा निवांत वेळ काढा, शांततेचा आनंद घ्या. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी विचारात आणि आकाशा एवढ्या आत्मविश्वासात असते. जोपर्यंत तुमचं मन निर्मळ आहे, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते. आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे, म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो, तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंते मतीही सा गतीही या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो, कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचे, आता दुःख न करणे हेच बरे. हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते, तसेच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी करू नये. आजचे आपले कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचे ते होणारच, म्हणून स्वस्थ बसावे. मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी करू नये. सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळे लागते. कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे. यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. याकरताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ आज मनापासून उत्पन्न व्हायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग. भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे म्हणावे. भक्तीचे 9 मार्ग सांगितले आहेत, त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केले तर त्यात बाकीचे 8 येतात. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय. आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे. आजचे बोधवचन: वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. जानकी जीवन स्मरण.

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी बंधूंनो, पीक उत्पादनाचा पाया म्हणजे माती परीक्षण, पण माती परीक्षणाच्या बरोबर पाणी परीक्षणाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे। तर पाण्याची प्रत तपासण्यासाठी पाण्याचा नमुना कसा घेतात आणि त्यामधून प्रयोगशाळेत कोणकोणते घटक तपासले जातात आणि त्यामुळे फायदे काय होतात, याविषयी आपण आज उहापोह करणार आहोत। सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या अयोग्य आणि समस्यायुक्त पाण्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो, यासाठी पाण्याचं परीक्षण करून घेणं अतिशय आवश्यक असतं। आणि म्हणून सर्वप्रथम जर बाब कोणती महत्त्वाची आहे, तर सिंचनासाठी जे पाणी आपण वापरणार आहोत त्याचा योग्य पद्धतीनं नमुना घेणं, म्हणजे तो नमुना आपल्याला प्रयोगशाळेत तपासता येईल। पाणी चवीस खारट किंवा मचूळ वाटत असल्यास पाण्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतीतील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षाराचा पांढरा थर दिसून येतो, पीक उगवणीस अडथळा होताना सुद्धा त्याच्यामुळे दिसतं आणि बऱ्याच वेळा उगवलेल्या पिकाचे शेंगेसुद्धा करपताना दिसून येतात। जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागांवर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घेणं गरजेचं आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेतलं पाहिजे। निर्णया सिंचन साधनामधून घेतलेला पाण्याचा प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेत पाठविला पाहिजे। विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहिरीतील पाणी प्रथम चांगलं ढवळून घेतलं पाहिजे। विहिरीवर पंप बसलेला असेल तर तो साधारणतः 15 ते 20 मिनिटं सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावं। काचेची किंवा प्लॅस्टिकची एक बाटली घ्यावी आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि त्यामध्ये 1 लिटर पाणी आपण भरायचं। उपनिदेशकातील जर पाण्याचा नमुना आपल्याला पाहिजे असेल तोही अशाच प्रकारे आपण घेणं गरजेचं आहे। नदीमध्ये साठलेले पाणी किंवा तलावातील नमुना घेण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला दोरीच्या सहाय्यानं लहान बाटली बांधून पाणी ढळून आपण नमुना घ्यायला पाहिजे। आणि जी बाटली आपण प्रयोगशाळेत पाठवणार आहोत पाण्याचा नमुना घेऊन, त्या बाटलीवर शेतकऱ्याचं नाव आहे, पत्ता आहे, शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभवसुद्धा आपण त्याच्यावर लिहिणं गरजेचं असतं। आणि अशी लेबल असलेली जी पाण्याची बाटली आहे ती आपण प्रयोगशाळेत पाठवायला पाहिजे। प्रयोगशाळेमध्ये पाण्याचं परीक्षण करताना आम्लविम्ल निर्देशांक, विद्राव्य क्षार, कार्बोनेट बायकार्बोनेट, क्लोराईड, सल्फेट, बोरॉन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या घटकाचं प्रमाण त्याच्यावरून आपल्याला प्रयोगशाळेमध्ये काढता येतं। पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराच्या प्रमाणाचा विद्युत वाहकतेवर परिणाम होत असल्यामुळं पाण्याची विद्युत वाहकतासुद्धा प्रयोगशाळेमध्ये मोजता येणं शक्य आहे। विद्युत वाहकता जितकी जास्त तितके क्षाराचे प्रमाण जास्त असतं। आणि ही सगळी पायाभूत माहिती जर आपण व्यवस्थित घेतली आणि जर आपण योग्य नमुना पाण्याचा घेतला आणि प्रयोगशाळेत जर पाठवला तर आपल्याला त्याचं पाणी परीक्षण करून मिळू शकतं। तर ही मूलभूत माहिती आवश्यकतेनुसार आपल्याजवळ ठेवा आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नमुना घ्या आणि योग्य प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करून घ्या, म्हणजे आपल्या उलित्याचं व्यवस्थापन व्यवस्थित होईल। नमस्कार।
0: कृषी संदेश।

मर्यादा आणि तोल, लेखक म. मो. केळकर. सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहेत. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं. कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं. शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते. तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं. लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैरवर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं. वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे. वृताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो. वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं आणि बहुधा वृताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात. अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार. पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं. मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं. पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी. पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहेत. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि

जगावे। एपिसोड क्रमांक 78 बा तथागता। आर्य अष्टांगिक रस्ता मातला चौथा रस्ता तू दखाडा सम्यक कर्मांताना। सम्यक कर्मांत म्हणजे चांगली वागणूक, अशी वागणूक दुसरासना भी हक्क मानस, दुसरासना भाव भावनासना मान राखस। म्हणजे थोडामा असं की दुसरासले समजी उमजी लिहित त्यांशी वागणं, यानं नाव सम्यक कर्मांत। हाई शिकवणूक दे सम्यक कर्मांत। जिंदगीना या मूळ नियम संगे चांगली वागणूक करत सम्यक कर्मांत, आणि तीच त्यांनी साक्ष मानो जव कव एका दुखनी वागणूक नियम थई राहिनी ते समजी लो। हाई वागणूक म्हणजे सम्यक कर्मांतशी। नियम ना विरोधी क्रिया, नियम ना विरोध मातलं वागणं मान्य नाही राहत सम्यक कर्मांतले। हिंसा करूनी या विचार करूनी काम भावनांना नंगा नाच मान्य नाही। आखो लांड्या लबाड्या चोरी चपाटी नसापानी चालत नाही सम्यक कर्मांतमा। माणूसनी दूरच राहो या बठ्ठा समजा स्थायी। बात थागता। आर्य अष्टांगिक रस्ता मातला पाचवा रस्ता तू दखाडा सम्यक आजीविकाना। आजीविका म्हणजे रोजना जगासाठी करानी खटपट। हाय खटपट गुंता रातस गच्ची रस्ता काही वाईट स्वतःना भलासाठी दुसरावरे अन्याव करी जगानं मान्य नाही सम्यक आजीविकाले। सम्यक आजीविका थई संस्कार वाढे लागस त्यागनं परोपकारनं सुत्तर त्यामही उभं राहस हाईच खरी संस्कृती। असं म्हणतस की जो आपला आपला बाकर तुकडा खास त्याले म्हणतात परकोती, जो दुसऱ्यांनी इसकाही खास त्याले म्हणतात इकरोती, आणि आपला जोडीने अर्धी बाकर जो समोरलाले दिस त्याले म्हणतात संस्कृती। सम्यक आजीविका संस्कृती महा रास। बा तथागता। आर्य अष्टांगिक रस्ता मातला सहावा रस्ता तू दखाडा सम्यक व्यायाम। अविद्या खतम करांना पहिला टप्पा साधावस सम्यक व्यायाम थाई। सम्यक व्यायाम म्हणजे मानत नाही अंधी भक्तीले, करमकु मांडले कपोल कल्पित ग्रंथेसले, बुईहीन विचारेसले। अविद्या म्हणजे दुःख, या दुखना तुरुंग मातून अविद्या खतम व्हायले जोयजे। म्हणजे बाहेरना सत्यांना दारोण लागे मन मोके जाता येस आपला मन थाई। त्यागुंता वस उपेग सम्यक व्यायामना। विरोध करस सम्यक व्यायाम गयमान्याचित म्हणले ज्या विरोधमा राहतस आर्या अष्टांगिक रस्ताने धमधक्कड काम मार्गे लावस सम्यक व्यायाम। चांगलं चितमन हुवा गुंता ज्या फायदेशीर अन देतस आधार आर्य अष्टांगिक रस्ताले। आर्य अष्टांगिक रस्ताने फायदेशीर चितमन वाढे लागस आणि वाढतच जास सम्य

0: आपली मातृभूमी भारत।
1: या भारताचा काय नाश होईल? तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्मविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श निष्ठा पार निमाल्यासारखी होईल, आणि त्या रित्यास्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोड मूर्तीची। पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती, आणि मानवात्मा होईल त्यांचा बली। छे छे, असं होणं कदापि शक्य नाही। भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचं, नीतिमत्तेचं आणि आध्यात्मिकतेचं प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल का? देवतुल्य साधू संतांचं अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? डायोजिनीस हा सिनिक संप्रदायातला एक थोर पुरुष होता। त्याची अशी धारणा होती की ह्या जगात खरे साधू अत्यंत विरळ आहेत। आपला हा मनोभाव प्रकट करण्यासाठी तो भर दिवसा एक जळता कंदील हातात घेऊन शहरातून फिरत असे। त्या ग्रीक डायोजिनीसचा कंदील हाती घेऊन बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहरा शहरातून, खेड्यापाड्यातून, जंगला जंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे। दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करत असतात। आपल्या या मायभूमीचं जगावर अपार ऋण आहे। देशोदेशींची तुलना करून बघितली तर असं आढळून येईल की जग या सोशिक, सहनशील, सौम्य जातीचं जितकं ऋणी आहे तितकं आणखी दुसऱ्या कोणत्याही जातीचं नाही। जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचं होतं, ज्यावेळी आधुनिक युरोपियनांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत निळ्या रंगानं आपली अंग रंगवत असत, तेव्हाही त्या काळीही भारत क्रियाशील होता, त्याचा अमोघ पुरावा आहे। याही पेक्षा प्राचीन काळापासून इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाचा भेद करू शकत नाही, त्या अतिप्राचीन काळापासून वर्तमान कालापर्यंतच्या कल्पनांमागून कल्पना, सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमागून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत। पण त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाणी होती। भारतानं सर्व आर्य राष्ट्रांच्या मागे का पडावं याची मीमांसा तुम्ही कशी करता? भारताजवळ काय बुद्धी कमी आहे? काय तो कौशल्यहीन आहे? भारताची कला, त्याचं गणित, त्याचं तत्वज्ञान हे पाहून त्याला तुम्ही कोणत्या बाबतीत कनिष्ठ मानू शकाल? भारताच्या पक्षी एकच गोष्ट आवश्यक आहे, आणि ती म्हणजे त्यांनी आपली मोहनिद्रा टाकली पाहिजे, युगानुयुगाच्या झोपेतून त्यांनी जागं झालं पाहिजे, आणि जगातील राष्ट्रांच्या मालिकेत आपलं योग्य स्थान प्राप्त करून घेतलं पाहिजे। त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत। भारतानं हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे, म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील। हे देवाच्या संतानांनो, माझ्या देशबांधवांनो, आपल्या राष्ट्राचं हे जहाज युगानुयुगे सभ्यतेचा सर्वत्र प्रसार करण्याचं कार्य करत आलंय, आणि त्यानं आपल्या अमूल्य रत्नभांडारानं अखिल जगाला समृद्ध केलेलं आहे। गौरवानं भरलेल्या कित्येक शतकांपासून आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं लक्षावधी जीवांना सर्व दुःखातून पार करून जीवनसागराच्या पैलतरी पोहोचवलेलं आहे। पण आज त्यात एखादं छिद्र पडून ते आपल्याच दोषामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे नादुरुस्त झालेलं आहे। अशा वेळी त्यातून प्रवास करणाऱ्या तुम्हा लोकांचं कर्तव्य काय आहे? तुम्ही त्याला शिव्या शाप देत बसाल? आपापसात धांडत राहाल? तुम्ही सर्वजण एक होऊन आणि आपल्या सर्व प्रयत्नांची शर्थ करून ही छिद्र बुजवणार नाही का? आपण सर्वच जण आपल्या हृदयातील रक्त या कार्यासाठी आनंदाने अर्पण करूया, आणि जर या प्रयत्नामध्ये आपण अयशस्वी झालो तर आपण सर्वजण एकत्रच बुडू किंवा नष्ट होऊया। असं झालं तरी आपल्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द असोत, निंदेचे शब्द नसोत।

हॅलो, नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभंगी सोबत. आजच्या युवा शक्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तरुणाई म्हणजे ऊर्जा, तरुणाई म्हणजे स्वप्न, तरुणाई म्हणजे काहीतरी नवीन करण्याची जिद्द. पण या सगळ्या गोष्टींसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे आपलं आरोग्य. कारण शरीर साथ देत नसेल, मन प्रसन्न नसेल, तर मोठी स्वप्न पाहूनही ते पूर्ण करण्याची ताकद येणार कुठून ना. म्हणूनच आजच्या युवा शक्तीच्या विशेष भागात आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, युवा आणि फिटनेस, फिट शरीर फ्रेश माइंड. मित्रांनो, फिटनेस म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करणं नाही. फिटनेस म्हणजे चांगली झोप, संतुलित आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार आणि शिस्त. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं. तर आता तुम्ही म्हणाल, फिटनेस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, आपण फिट हा शब्द खूप सहज वापरून जातो. तो खूप फिट आहे, ती रोज जिमला जाते, त्याची बॉडी किती चांगली आहे. पण फिटनेसचा अर्थ फक्त बाहेरचं दिसणं असं नसतं. खरा फिटनेस म्हणजे तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य उत्साहाने जगू शकता का? तुम्हाला दिवसभर काम किंवा अभ्यास करण्यासाठी एनर्जी जी असते ती मिळते का योग्य पद्धतीने प्रॉपर? तर हे सगळं विचार म्हणजेच फिटनेस असू शकतो असं मला सुद्धा वाटतं. आणि त्यासोबतच तुमचं मन प्रसन्न आहे का? तुम्ही तणावाचा सामना करू शकता का? किंवा तुम्ही झोप व्यवस्थित घेऊ शकताय का? जर या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर तुम्ही फिटनेसच्या योग्य दिशेने चाललेले आहात. म्हणूनच युवा मित्रांनो, फिटनेस हा लुक नसून लाईफस्टाईल आहे. आजच्या तरुणाई समोरचं एक खास आव्हान जे आपण म्हणू शकतो, आजच्या काळात आपल्या हातात स्मार्टफोन आहे, ऑनलाईन क्लासेस आहेत, सोशल मीडिया आहे, गेमिंग आहे, OTT आहे, आणि या सगळ्यामुळे आपला स्क्रीन टाईम जो आहे तो वाढत चालला आहे. आणि आपण अनेकदा तासन तास एकाच जागेवर बसून असतो. अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा मोबाईलचा वापर असो, शरीराची हालचाल मात्र कमी होत चालली आहे. आणि मग प्रश्न पडतो, मी एवढा थकतोय तरी का? कारण शरीराला हालचाल हवी असते. आपल्या रोजच्या दिनक्रमात थोडं चालणं, स्ट्रेचिंग, खेळ, सायकलिंग, योग किंवा आपल्या आवडीची कोणतीही सुरक्षित शारीरिक ॲक्टिव्हिटी असणं खूप खूप खूप महत्त्वाचं असतं. फिटनेससाठी नेहमी मोठी सुरुवात करण्याची गरज नसतेच मुळी. छोटी सुरुवात पण नियमित सुरुवात म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी गुरुकिल्ली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, आमच्याकडे अभ्यासासाठीच वेळ कमी आहे, मग व्यायामासाठी वेळ कुठून आणायचा? आमच्याकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, खूप काही शिकायचं आहे, खूप काही करायचं आहे, मग त्यावेळी व्यायामाला वेळ कसा काढणार? पण विचार करा, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो, सोशल मीडिया स्क्रोलिंगमध्ये किती वेळ जातो, त्या वेळेतून थोडा वेळ स्वतःसाठी काढला तर? शारीरिक हालचालीमुळे शरीर सक्रिय राहायला मदत होते आणि अनेकांना अभ्यास किंवा कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा फायदा होतो. म्हणून अभ्यास आणि फिटनेस हे एकमेकांचे शत्रू नाहीच आहेत मुळी. फिटनेस हा अभ्यासाला साथ देणारा मित्र आहे. तेव्हा जरूर या गोष्टीचा तुम्ही सुद्धा विचार करा आणि नक्कीच नेमकं फिटनेस म्हणजे काय हे ओळखून स्वतःमध्ये बदल करायला नक्कीच शिका. तर चला, युवा शक्तीच्या श्रोत्यांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, की तुमच्या दिवसातील असा कोणता वेळ आहे जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून स्वतःसाठी काही मिनिटं देऊ शकता? सकाळ, संध्याकाळ, अभ्यासाच्या ब्रेकमध्ये? उत्तर तुमच्या मनात असू द्या आणि आजपासून त्याची सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतो ते सुद्धा जरूर कळवा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात असतील, तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील किंवा आणखी काय बदल करू शकतो या कार्यक्रमात किंवा कुठले महत्त्वाचे विषय या
कार्यक्रमात आम्ही सामावून घेऊ शकतो त्याबद्दल सुद्धा तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता. तेव्हा नक्की संपर्क साधा रेडिओ मनभावन 90.8 FM वर. मित्रांनो, फिटनेसची चर्चा करताना आहाराचा विषय आला नाही तर चर्चा अपुरीच होईल ना. डाएट इज मस्ट. पण मग आज अनेक तरुणांचं खाणं म्हणजे असं झालंय की कधी नाश्ता स्किप करतात, कधी वेळेवर जेवण नाही, कधी सतत बाहेरचं खाणं आणि कधी फक्त चवीनुसार खाणं. क्या बात है. पण शरीराला योग्य पोषणाची गरज असते हे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आहारात विविध प्रकारची पोषक अन्न असणं महत्वाचं आहे. धान्य असो, डाळी असतील, भाज्या, फळ, दूध किंवा योग्य पर्याय किंवा कडधान्य, सुका मेवा, हे सगळं आणि हे सगळं घेत असतानाच पाणी त्यासोबत पुरेसं पिणं तितकंच महत्वाचं. आणि एक महत्वाची गोष्ट, फिटनेसच्या नावाखाली अतिरिक्त डाएट करणं टाळलं पाहिजे. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक डाएट किंवा प्रत्येक फिटनेस ट्रेंड जो असतो तो तुमच्यासाठी योग्य असेलच असंही नसतं बऱ्याचदा. आणि तुमच्या वयासाठी आणि शरीरासाठी योग्य आहाराबाबत गरज असल्यास पालक, डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आपण व्यायामाबद्दल बोलत असतो, आहाराबद्दल बोलतो, पण एका गोष्टीकडे मात्र सतत दुर्लक्ष करत असतो, ते म्हणजे झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, आता शेवटचा रील, तेव्हा शेवटचा व्हिडिओ, आता शेवटचं स्क्रोलिंग, असं म्हणत आपण तासन तास रात्रीचे स्क्रीन स्क्रोलिंगवर वाया घालवत असतो आणि मग शेवटचा व्हिडिओ कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. पण शरीराला विश्रांतीची सुद्धा तितकीच गरज असते. चांगली झोप ही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. म्हणून शक्य तितकी नियमित झोपेची वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम मात्र कमी करायला विसरू नका. कारण रात्रभर ऑनलाईन राहून सकाळी एनर्जेटिक राहणं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. आता येऊया फिटनेसच्या एका अतिशय महत्वाच्या भागाकडे, मेंटल फिटनेस. हो, मानसिक आरोग्य. मित्रांनो, शरीर थकलं तर आपण आराम करतो, पण मन थकलं तर अनेकदा आपण ते दुर्लक्षितच करतो. परीक्षेचा स्ट्रेस, करिअरची चिंता, नात्यांमधले प्रश्न, भविष्याबद्दलची भीती, इतरांशी तुलना, सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट लाईफ पाहून स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेणं, या सगळ्यांचा विचार, या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाची जर्नी जी असते, प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही सेकंदाच्या पोस्टवरनं दुसऱ्यांचं संपूर्ण आयुष्य मोजता येत नसतं. तुमच्या स्वतःची तुलना कालच्या तुमच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहात का हे नक्कीच विचार करा. आणि हीच, बस हीच करी प्रगती. आणि मनावर ताण जाणवत असेल तर विश्वासू व्यक्तीशी नक्की बोला. पालक असोत, शिक्षक, मित्र किंवा योग्य व्यावसायिक यांची मदत घेणं ही कमजोरी नाहीये, ती खरी ताकद असते पुढे जाण्याची. मदत मागणं म्हणजे स्वतःची काळजी घेणं असतं, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो, मोटिवेशन 2 दिवस टिकू शकतं, पण डिसिप्लिन म्हणजेच शिस्त आपल्याला पुढे घेऊन जात असते. पहिल्या दिवशी आपण खूप उत्साहाने वागतो, सगळं करू असं म्हणतो, उद्यापासून रोज व्यायाम, दुसऱ्या दिवशी आज थोडा थकलोय, तिसऱ्या दिवशी मात्र सोमवारवर ढकलतो आणि ते तसंच विसरतो. आणि मग सोमवार कधी येतो हे कळत सुद्धा नाही. म्हणून मोठे संकल्प करण्यापेक्षा छोटे छोटे साध्य होणारे बदल आपल्यामध्ये नक्की करा. दररोज थोडी शारीरिक हालचाल, पौष्टिक आहार, पुरेसं पाणी, नियमित झोप, स्क्रीन टाइम मधलं संतुलन आणि सकारात्मक विचार. स्मॉल स्टेप्स, कन्सिस्टंट एफर्ट्स. कन्सिस्टंट एफर्ट्स हीच फिटनेसची खरी वाट असते. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं शरीर हे तुमचं आयुष्य जगण्यासाठीचं माध्यम आहे. त्याचा आदर करा, काळजी घ्या आणि स्वतःच्या शरीराची इतरांशी तुलना करणं सोडून द्या.
प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना, क्षमता, विकास वेगवेगळा असू शकतो. फिटनेस म्हणजे एखाद्या फोटोसारखं दिसण्याचा प्रयत्न अजिबात नाही. फिटनेस म्हणजे तुम्हाला मजबूत, सक्रिय, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगता यावं यासाठीचा प्रयत्न. चला तर मग आजच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमातून एक छोटासा चॅलेंज घेऊया. 7 दिवस स्वतःसाठी. आता पुढील 7 दिवस तुम्ही काय करायचंय? तर पुढचे 7 दिवस जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच फिटनेस तुमच्या लुकमध्ये सुद्धा दिसेल आणि तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि दिसण्यात सुद्धा नक्कीच असेल. तर रोज थोडी शारीरिक हालचाल करा, पाणी पुरेसं प्या, शक्य तितका पौष्टिक आहार घ्या, झोपेची वेळ सांभाळा, स्क्रीन टाईममध्ये संतुलन आणि दिवसातून काही मिनटं स्वतःसाठी शांत वेळ द्या, पीसफुलनेस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करू नका. हे चॅलेंज कोणाला दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे चॅलेंज आहे स्वतःसाठी. यासाठी आपण एक उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही अभिनेत्री, या अभिनेत्रीचं उदाहरण खरोखरच एक फिटनेस मंत्र आपण त्याला म्हणू शकतो. उद्योजिका ही अभिनेत्री उद्योजिका आणि टीव्ही शो जज म्हणून व्यस्त जीवन जगत असताना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक शिस्तबद्ध दिनचर्या पाळत असते. नुकतंच तिने आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेबद्दल तसेच घरातील साध्या आहाराबद्दल सांगितलं. तिच्या या सवयींकडे आरोग्य तज्ज्ञांनी संतुलित जीवनशैलीचा एक चांगला नमुना म्हणून पाहिलंय. सकाळची सुरुवात म्हणजेच दिवसाची ऊर्जा. शिल्पा शेट्टीने सांगितलं की ती सकाळी साधारण 6:30 ते 6:45 वाजता उठण्याचा प्रयत्न करते. तिच्या मते सकाळी 6:30 ते 9 हा वेळ तिच्यासाठी सर्वात उत्पादक असतो. या वेळेत शरीर आणि मन अधिक शांत असतं. त्यामुळे दिवसाचं नियोजन, लक्ष केंद्रित करणं आणि सकारात्मक सुरुवात करणं सोपं जातं. डाएट आणि फिटनेस तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर उठल्याने शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळाशी समतोल राखायला मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा पातळी, झोपेची गुणवत्ता आणि चयापचय क्रिया सुधारायला मदत होते. 9 ते 10 या वेळेत व्यायामासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. शिल्पा शेट्टीच्या मते हा वेळ फक्त फिटनेससाठी असतो आणि त्या काळात ती कामाच्या कॉल्सपासून दूर राहते. तज्ज्ञांच्या मते नियमित व्यायामासाठी ठरलेली वेळ ठेवणे ही सवय टिकवण्यासाठी महत्वाची असते. योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलका कार्डिओ यासारख्या व्यायामांमुळे शरीराची ताकद वाढते, मूड सुधारतो आणि तणाव कमी व्हायला मदत होते. शिल्पा शेट्टीने आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हटलं की आम्ही घरी जेवण करतो ते खूप साधं असतं. तिच्या या सवयींमध्ये आरोग्याचा एक महत्वाचा संदेश आहे. साध्या घरगुती जेवणात सामान्यत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ, भाज्या, डाळी, प्रथिन, हेल्दी फॅट्स आणि संतुलित कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. जसा आहार शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतो आणि पचनासाठी हलका ठरू शकतो. फिटनेस तज्ज्ञांच्या मते महागडे डाएट प्लॅन करण्यापेक्षा रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करणं अधिक महत्वाचं आहे. शिल्पाने 2026 साठी एक संकल्प सांगितलाय. रात्री 9:30 जगापासून स्विच ऑफ होणं हो आणि रात्री 10 झोपून जाणं. तिच्या मते पुरेशी झोप ही तिच्या आरोग्याचा महत्वाचा भाग आहे. तज्ज्ञांच्या मते चांगली झोप शरीरातले हार्मोन्सचं संतुलन, स्नायूंची दुरुस्ती, तणाव नियंत्रण आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करतं. रात्रीची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभरातील व्यायाम आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे फायदे अधिक प्रभावी होतात. फिट राहण्यासाठी परिपूर्णता नाही तर सातत्य खूप महत्वाचं असतं. शिल्पा शेट्टीची दिनचर्या दाखवते की निरोगी जीवनशैली म्हणजे कठोर नियम नव्हे तर रोजच्या छोट्या चांगल्या सवयींचं पालन. योग्य झोप, नियमित हालचाल, साधा आहार आणि मानसिक शांतता यांचा समतोल साधला तर शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहायला मदत होते. तर चला पटकन काही प्रश्न. तर श्रोते हो, मला सांगा की सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय? मोबाईल की पाणी? स्ट्रेस आला तर सगळं मनात ठेवणार की विश्वासू व्यक्तीशी बोलणार? फिटनेस म्हणजे काय? फक्त जिम की हेल्दी लाईफस्टाईल? आणि प्रोग्रेस म्हणजे काय तर दुसऱ्यापेक्षा पुढे जाणं की कालच्या स्वतःपेक्षा आजचं चांगलं होणं?
उत्तर स्पष्ट आहे, फिटनेस इज नॉट अ कॉम्पिटिशन, इट्स अ कमिटमेंट टू युअर सेल्फ. तर युवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या युवा शक्तीच्या प्रवासात आपण जाणून घेतलं फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही, फिटनेस म्हणजे शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातलं संतुलन. तुमची स्वप्न मोठी असतील, तुमचं करिअर मोठं असावं, तुम्हाला यश मिळवायचं असेल, तर त्या स्वप्नांना ऊर्जा देणारं शरीर आणि सकारात्मक विचारांचं मनही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या आरोग्याची जबाबदारी घेईन, मी माझ्या शरीराचा रिस्पेक्ट करेन आणि मी माझ्या मनाची काळजी घेईन आणि माझ्या स्वप्नांसाठी स्वतःला निरोगी आणि सक्षम ठेवेन, कारण आजची निरोगी युवा पिढी उद्याच्या सक्षम भारताची ताकद आहे. मी आहे आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM वर युवा शक्ती. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत फिट रहा, फ्रेश रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

हॅलो नमस्कार श्रोते हो, मी तुमची आरजे शुभांगी आणि तुम्ही ऐकत आहात आरजे कट्टा रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी जवळपास प्रत्येक मध्यम वर्गीय घरात सापडते, पण तिच्याबद्दल कधी आपण विचारच करत नाही. स्वयंपाक घराच्या दारामागे लटकणारी पिशव्यांची पिशवी. हो, तीच. भाजीची, मेडिकलची, कपड्यांच्या दुकानाची, किराण्याची, एका मागोमाग एक जमा होत जाणारी पिशवी. आजचा हा विषय फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा नाही, तर आपल्या मनात साठलेल्या आठवणींचा, अपेक्षांचा, रागाचा, अहंकाराचा आणि कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलेल्या भावनांचाही आहे. चला तर मग हलक्याशा हास्यातून आणि एका सुंदर विचारातून आजचा प्रवास सुरू करूया. पिशव्यांची पिशवी. मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय घराची काही वैशिष्ट्ये असतात. डब्याला झाकण सापडत नाही, पण झाकण मात्र फेकायचं नसतं. घरात कुठेतरी एक डब्बा असतो ज्यात स्क्रू, खिळे, रबर बँड, जुन्या चाव्या आणि कशाचे आहेत हे देवाला ठाऊक असलेले दोन प्लास्टिकचे पार्ट्स असतात. आणि स्वयंपाकघराच्या दारामागे असते पिशव्यांची पिशवी. तिचा जन्म कधी झाला हे घरात कुणालाच माहीत नसतं. भाजीची पिशवी आली आत, मेडिकलची आली आत, कपड्यांच्या दुकानातून जरा जाड पिशवी मिळाली की तिचं प्रमोशन. ही ठेव हं, चांगली आहे. आता आपल्या घरात चांगली पिशवी ही फार व्यापक संकल्पना आहे. जिला भोक नाही ती चांगली. कधीतरी पिशव्यांची पिशवी इतकी फुकते की दारामागून बाहेर डोकावू लागते. मग घरातला एखादा धाडसी माणूस प्रश्न विचारतो, एवढ्या पिशव्या कशाला हव्यात? त्यावर उत्तर येत, तुला काय त्रास होतोय, राहू दे, कधीतरी लागतील. मध्यमवर्गीय संसारात कधीतरी या दोन शब्दांची जेवढी जागा व्यापली आहे तेवढी बहुधा फर्निचरने सुद्धा व्यापलेली नाही. 10 वर्षापूर्वीच्या मोबाईलचा चार्जर आहे. मोबाईल गेला, कंपनी गेली, कदाचित तो चार्जिंग पोर्ट सुद्धा इतिहास जमा झाला, पण चार्जर मात्र आहे. दिवाळीत आलेल्या मिठाईचा सुंदर डबा आहे, त्यात मिठाई नाही, सध्या काहीच नाही, पण डबा फेकायचा नाही, कारण चांगला आहे. आणि एक शर्ट आहे जो सध्या बसत नाही, पण त्याला फेकण्याचा प्रश्नच नाही. 5 किलो कमी झालं की होईल मला तो. तो शर्ट कपडा नसतो, तो आशावादाचा पुरावा असतो. मला कधी कधी वाटतं आपण वस्तू साठवतच नाही, आपण कधीतरी साठवत असतो. कधीतरी लागेल.

कधीतरी उपयोग होईल, कधीतरी वेळ मिळेल, कधीतरी मी पुन्हा तसा होईन ह। आणि मग एक दिवस जाणवतं आपल्या मनात सुद्धा अशीच एक पिशव्यांची पिशवी आहे। 10 वर्षांपूर्वी कुणीतरी केलेला अपमान अजून आहे, 5 वर्षांपूर्वीचं कौतुकही आहे, एक निर्णय चुकीचा घेतला होता तो आहे, त्याचं गिल्ट आहे, कुणीतरी आपल्याशी कसं वागायला हवं होतं त्याची अपेक्षा आहे, आणि त्या भांडणात समोरच्याला द्यायचं राहून गेलेलं भन्नाट उत्तर अगदी व्यवस्थित जपून ठेवलंय। कशासाठी? बहुदा कधीतरी लागेल। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरंकारः शांतिमधिगच्छति। माझं म्हणून प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याची गरज ज्याला उरत नाही तो शांततेकडे जातो। गीता घरातल्या पिशव्या फेकायला सांगत नाही, ती कदाचित मनातल्या पिशव्या तपासायला सांगते, कारण कपाटातल्या पिशव्यांनी फार तर जागा आडते, मनातल्या पिशव्यांनी आयुष्यच आडतं। जुना अपमान, जुना अहंकार, जुनं यश, जुनी चूक, जुनी अपेक्षा, सगळंच कधीतरी लागेल म्हणून जपून ठेवलं तर नवीन अनुभव ठेवायचे कुठे? कदाचित अपरिग्रह म्हणजे घर रिकामं करणं नव्हे, कालचं किती उद्यापर्यंत वाहून न्यायचं हे ठरवता येणं। त्यामुळे पुढच्या वेळी पिशव्यांची पिशवी खाली उतरून आवरायला घेतली तर एक पिशवी आणखी उघडून पाहूया मनातली। उपयोगाचं असेल ते ठेवू, शिकण्यासारखं असेल ते ठेवू, बाकीचं सरळ टाकून देऊ, कारण प्रत्येक गोष्टीला कधीतरी लागेल असं म्हणत राहिलो तर एक दिवस आज ठेवायलाच जागा उरणार नाही। मित्रांनो, घरातल्या पिशव्या आवरताना कदाचित आपल्याला काही मिनिटं लागतील, पण मनातल्या पिशव्या आवरायला कदाचित थोडं धैर्य लागेल। ज्या आठवणी आपल्याला बळ देतात त्या जपून ठेवूया, ज्या चुका आपल्याला शिकवतात त्यांनाही सोबत ठेवूया, पण ज्या गोष्टी फक्त मनाचा कोपरा अडवून बसल्या आहेत त्या अलगद सोडून देऊया, कारण आयुष्यात नवीन आनंद, नवीन माणसं आणि नवीन संधी यांना जागा हवीच ना। भगवद्गीतेचा संदेशही हाच सांगतो, जे अनावश्यक आहे त्याला धरून बसू नका, जे आवश्यक आहे तेच मनात ठेवा। आज घरी गेल्यावर कपाटातली पिशव्यांची पिशवी आवरा, आणि शक्य असेल तर मनातलीही। मी आहे आरजे शुभांगी आणि हा होता आरजे कट्ट्या। पुन्हा एकदा भेटूया नव्या विषयासह, जे हसवेलही आणि विचार करायलाही भाग पडेल। तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत।

0: रसिका श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमात मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका इंदुमती जोंधळे यांचा छोटा भाऊ श्रीराम याने वडिलांच्या कारागृहातून सुटकेसंदर्भात एक पत्र लेखिकेला पाठवलं. त्यावेळी या पत्रामध्ये श्रीरामनं वडिलांची सुटका झाल्यानंतर ते कुठे जाणार आहेत, काय खाणार, कसे जगणार, कारण ही तीनही भावंड एकमेकांपासून खूपच लांबच्या गावी होती आणि त्यात पुन्हा वडील हे कुठे राहतील. आधीच या प्रत्येकांपुढे जगण्याचा प्रश्न उभा होता आणि अशा प्रकारे ही सर्व इतंभूत माहिती म्हणण्यापेक्षा एवढ्या लहान वयातही पित्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा आणि एकंदरीत काळजीच अधिक जाणवत होती. आणि नेमकं हेच पत्र गदी माडगुळकर यांच्या हातात पडलं आणि गदिमांनी हृदयाला पाजर फोडणारे ते अनुभव वाचलेत. शब्दांच्या माध्यमातून का होईना, कारण कधी शब्द असतात मुके, कधी शब्द असतात बोलके. शब्द गहिवर आणतात मनाला, शब्द पाजर फोडतात पाषाणाला, तर कधी हे शब्दच भिडतात हृदयाला. मैत्रिणींनो, आणि नेमकं हेच घडलं. गदिमांना हे पत्र वाचून लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या केविलवाण्या जीवनकथेचा संपूर्ण इतिहासच कळला आणि त्यांना खूप गहिवरून आलं. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही हे पत्र वाचून अक्षरशः रडला असता. प्रख्यात गीत रामायणकार गदिमाही हे पत्र वाचून लेखिकेसह ढसढसा रडले. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 13वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: मी 11वीची परीक्षा दिली. परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी घरी जायच्या. आम्ही कोर्ट कमिटेड मुली 7-8 जणी मात्र हॉस्टेलवरच राहत असू, कारण आमच्यापैकी कुणालाही घर नव्हतं. प्रेमाचं असं कोणी घरी घेऊन जाणारं नव्हतं, आपलं माणूस नव्हतं. अशा वेळी आम्हाला तीव्रतेने घर नसलेल्या घराची आठवण व्हायची. आपल्यालाही आई वडील सर्वजण असते तर असं वाटून आम्ही काही वेळा रडत असू. त्यावेळी ते हॉस्टेल खूप मोठं मोठं उदास मोकळं वाटायचं, फकास. ज्या हॉस्टेलवर 8-9 महिने 70-80 मुली असत, तिथे सुट्ट्या लागल्या की आम्ही 7-8 जणीच असू. तरी आम्हाला काका काही ना काही काम लावत. आमचं स्वयंपाक पाणी, झाडाला पाणी वगैरे झालं की 12 नंतर रिकामेच. मग काका गोष्टींची पुस्तकं वाचायला देत. त्या अगोदरच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण नाथ माधव, साने गुरुजी आणि इतर चांगली पुस्तकं वाचली होती. आता यावेळी काकांनी मला वीस खांडेकरांचं ययाती वाचायला दिलं. हातात नवं पुस्तक पडलं की हावऱ्यासारखं वाचतच सुटायचं. अगदी रात्री उशिरापर्यंत नाही संपलं तर लवकर उठून ते पूर्ण करायचं. पण 1-2 दिवसात ते पूर्ण केलंच पाहिजे. पुन्हा नवं पुस्तक मिळावं या ईर्षेनं वाचत असू. खरं तर त्यावेळी 11वीची परीक्षा दिलेली, तशी मोठीच 15-16 वर्षांची असेल. पण आजच्या 16 वर्षांच्या तरुणीपेक्षा सगळ्याच बाबतीत अगदी गावंढळ, अडाणी, अपरिचित. ते पुस्तक वाचतच राहिले. स्त्री पुरुष संबंध, त्यातही एक राजा स्त्री लंपट. राजवाड्यातल्या दासींचा, कुमारिकांचा उपभोग घेणारा हा भोगी राजा. छी, किळसरी अगदी. आणि शेवटी तर या यौवनापायी आपल्या पुत्राचं तारुण्य बदलवून घेऊन त्या पुत्राला वार्धक्य देणारा हा राजा. किती किती अप्पलपोटी भोगी असावा याला काही मर्यादा? खूप खूप राग आला त्या राजाचा, पुस्तकाचा आणि आणि त्या पुस्तकाच्या लेखकाचा सुद्धा। पुस्तक तर वाचून झालं आणि दिलं बाजूला फेकून त्यावेळी त्या क्षणी संताप झाला। वाटलं आत्ता जर तो ययाती माझ्या समोर असता तर मी नक्कीच नरड दाबून टाकीन त्याचं। खूप अस्वस्थ झाले। ते पुस्तक परत उचललं, काकांकडे गेले, पुस्तक परत केलं, झालं वाचून। आता कोणतं पुस्तक देऊ असं म्हणून काकांनी वर माझ्याकडे पाहिलं। मी नाक उडवलं, तशी म्हणाले, काय नाक लाल व्हायला काय झालं? माझं काहीतरी बिनसलंय, राग आलाय हे फक्त काकांनाच, तेही माझ्या नाकावरूनच समजायचं। मी म्हटलं, काय नको मला या असलं घाणेरडं पुस्तक, तुम्ही मला वाचायला दिलं? छी, काय झालं? काय हो काका, असा घाणेरडा राजा असू शकतो का? त्याशिवाय त्या लेखकाने ते लिहिलंय का? तरीही तू आता एकच कर, सायंकाळी उन्ह उतरली की भाऊंकडे जा आणि त्यांना विचार। झालं, मी ठरवलं जायचं म्हणून। कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी त्यांच्याकडे जाते असं झालं मला। बरोबर 5:30 ताराराणीच्या मागच्या बाजूला भाऊंचा नंदादीप बंगला आहे, तर भाऊ पुढच्या व्हरांड्यात हातात काठी घेऊन येरझारा घालत असायचे। त्यांची रोजची सवय असती। डोळ्यांना दिसत नव्हतं, अशक्तही खूप होते आणि अंगावर कोड आल्यानं अधिकच पांढुरके दिसत होते। मी दुरूनच त्यांना पाहत मनात विचार केला, क्रौंचवत लिहिणारे भाऊ आणि ययाती लिहिणारे भाऊ हेच ना। खर तर रागच जास्त होता मनात। जवळ गेल्याबरोबर त्यांना समजलं। त्यांनी विचारलं, कोण आहे? मी उत्तरले, मी इंदू जाधव, छात्रालयातून आले। मागे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंबरोबर सुद्धा आले होते। हा समजलं, काय करतेस? आत्ता 11वीची परीक्षा दिली। कोणत्या शाळेतून? ताराराणीतून। पेपर वगैरे कसे गेले? ठीक गेलेत। बरं, मग आत्ता काय काम काढलं? असं बोलत बोलत फिरणं चालूच होतं त्यांचं। मी अपराध्यासारखी पायरीवरच उभी होते। बोलावं की नाही? पुन्हा त्यांनी विचारलं, कशासाठी आली होतीस? मनाचा हिय्या करून मी म्हणाले, भाऊ मी आज पूर्ण ययाती वाचली। बरं मग, बरी वाटली? बिलकुल नाही। किती घाणेरडा आणि भोगी राजा होता होतो। असे कुठे राजे असतात का माणसं असतात? किती स्त्रियांचं जीवन त्यानं उद्ध्वस्त केलं। मला असा राजा आणि हे एकूण कादंबरीच आवडली नाही। ठीक आहे, शांतपणे ते म्हणाले, बाळ तुझं वय काय? असेल 15-16। मग त्यांनी मला जवळ बोलावलं, डोक्यावरून पाठीवरून अंदाजानच, कारण दिसत नव्हतं ना त्यांना। हात फिरवून म्हणाले, हे बघ अजून 2-4 वर्ष जाऊ दे, मग पुन्हा एकदा ती कादंबरी वाच, काय वाटतं ते मला येऊन सांग। माझं काही शंका निरसन भाऊंनी केलं नाही। मी पुन्हा ती कादंबरी वाचली नाही आणि गेलेही नाही। नंतर जी गेले ते त्यांच्या अखेरच्या दर्शनालाच 1976। पण त्यावेळी मला त्या कादंबरीचा अर्थ समजलेला होता। त्यांना मी सांगू शकलेच नसते। त्यांचं शेवटचं दर्शन घेताना मनोमन म्हणाले, भाऊ 5-6 वर्षांपूर्वी मी तुम्हाला बोलले, मला क्षमा करा भाऊ, मी तेव्हा अजाण अज्ञान होते। पण आज ययाती सारखी माणसं पावलो पावली मला दिसतात हो भाऊ। फकफकलेल्या नजऱ्यांनी लांडग्यांसारखी जागोजागी फिरत असतात भाऊ, मला क्षमा करा, मला चुकलं, खरंच चुकलं माझं, मला क्षमा करा।
0: 11वीची परीक्षा झाल्याबरोबर छात्रालयातल्या सगळ्या मुली आपापल्या गावी परतल्या।
2: अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे त्याचवेळी छात्रालयात महिनाभर मुक्कामासाठी आले. त्यांची प्रथमच सेवा करण्याचं भाग्य मिळणार म्हणून खूप आनंदले मी. त्यानंतर त्यांना थोडंसं बरंही नव्हतं. त्यांचं औषध पाणी जेवणाखाण्याच्या वेळा मी व्यवस्थित पार पाडायला लागले. 8-10 दिवस झाले असतील की औरंगाबादहून सौ कल्पना दळवीबाईंचं मला पत्र आलं. आता तुला सुट्ट्या लागल्या असतील, सामान घेऊन इकडं माझ्याकडेच राहायला ये, म्हणजे पुढील शिक्षणाच्या दृष्टीने तुझी सोय पण करता येईल. अण्णासाहेब काका मला म्हणाले, आता त्याच तुझ्या औरंगाबादमधल्या पालक आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू लगेच उद्या परवा औरंगाबादला जायची तयारी कर. औरंगाबादला जायचं म्हटलं की आकाश ठेंगणं व्हायचं. औरंगाबादला जायची तयारी केली. तयारी म्हणजे काय? 2-3 कपडे, काही गोष्टींची पुस्तकं, इंग्लिश डिक्शनरी, हे सगळं शाळेत असताना बक्षीस मिळालेलं ते सगळं एका ट्रंकेत घातलं. ती ट्रंकही काकांनीच घेऊन दिलेली, 4थीत चांगल्या नंबरनी पास झाली म्हणून. तिची किंमत होती 7 रुपये फक्त, पण ती ट्रंक अतिशय मजबूत आणि दणकट होती. माझ्या आवडीच्या काही वस्तूंपैकी ती एक आवडती वस्तू, आणि आपल्या आवडत्या माणसानं घेऊन दिलेली म्हणून मी तिला फार जपायचे. प्रवासात त्या ट्रंकेवर कुणी बसणार नाही अशीच ठेवायची. धडाधड कधी तिची उघडझापही केली नाही. तर या माझ्या प्रिय ट्रंकेसह माझा औरंगाबादला जायचा दिवस उजाडला. भावांच्या भेटीच्या उत्कंठेतच होते. पण आता आपण कायमच छात्रालय सोडून जाणार, ज्या छात्रालयात 1-2 वर्ष नाही चांगली 10 वर्ष राहिले. तळहातावरच्या रेषेसारखा एक एक कोपरा कोपरा माझ्या परिचयाचा होता. खूप काही अनुभवलं, शिकले, सवरले. अख्खं बालपण संपवून कुमारावस्था ही जवळजवळ संपून गेली होती. अनेक कडूगोड आठवणींचे साक्षीदार अशा तिथल्या खोल्या, कोपरे, भिंती होत्या. त्यामुळे मन थोडं विषण्ण झालं. ज्या ताईबाईंनी आपल्याला रागावलं, मारलं, उपाशी ठेवलं, प्रसंगी त्यांनी आईवत माया सुद्धा केली, आणि सर्वात मोठं दुःख होतं ते काका अण्णांना सोडून जायचं. सकाळी उठल्यापासूनच उदास उदास वाटायला लागलं. माझं हिरमुसलेलं तोंड पाहून काकाबाई पण म्हणाले, अगं वाईट कशाला वाटून घेतेस, आता तू तुझ्या प्रदेशात चालली आहेस. तुझी भावंड वडील यांना तुला वारंवार भेटता येईल, तो तुमचाच भाग, तुमचीच माणसं तिकडे. तेव्हा आता वाईट वाटून घेऊ नकोस. जेव्हा इकडे यावंसं वाटेल तेव्हा माहेरपणाला ये, घर तुझंच आहे. अण्णासाहेब मला काही सांगणार इतक्यात 2-4 माणसं अण्णांना भेटायला आली. त्यांनी अण्णांना पास दिला आणि म्हणाले, हे पा अण्णासाहेब, आपण इथं आल्याचं आम्हाला कळलं, लगेच आम्ही हे निमंत्रण घेऊन आलोत, आपणाला यावंच लागेल. कोल्हापुरात एक भव्य नवीन सिनेमा टॉकीजचं उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावं ही आमची प्रत्येकाची इच्छा आहे, आणि लगेच एक चित्रपटही दाखवणार आहोत. प्रीमियर शोला आपणाला थांबावंच लागेल. अहो, पण मी कधी चित्रपट पाहिले नाहीत आणि कधी सवडही झाली नाही, तेव्हा तुम्ही एखादा दुसरा पाहुणा शोधा. पण ती मंडळी काय ऐकेनात? गुरुवारी रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित हा चित्रपट दाखवणार आहोत, आणि तो निश्चितच आपल्याला आवडेल अण्णासाहेब. रवींद्रनाथांचं नाव घेतल्यावर अण्णा फारसं काही बोलले नाहीत. चित्रपटाचं नाव होतं उपहार. अण्णांनी मला बोलून दाखवलं, हे बघ, तुझी आजची तिकीट औरंगाबादची काढली नसती तर मी तुलाही या चित्रपटाला नेलं असतं. आजच तुला जायचं आणि आजच नाईलाजानं का होईना, पण या मंडळींच्या आग्रहाखातर चित्रपटगृहाच्या उद्घाटनाला आणि चित्रपटाला मला जावंच लागणार. तुझी गाडी सायंकाळी 6 हलते आणि तो चित्रपट अंदाजे 6-6:30 नंतरच संपेल. हरकत नाही, आताच आपण भेटून घेऊ. गायकवाड काका तुझ्याबरोबर एसटी स्टँडवर तुला सोडायला येतीलच. मीही प्रयत्न करतो, त्या दरम्यान येईनच बहुतेक, पण त्या मंडळींच्या ताब्यातून मला निसटता आलं पाहिजे. खरं तर मी बरीच नर्वस झाले होते. एकतर अण्णा स्टँडवर येऊ शकणार नव्हते आणि इतका चांगला चित्रपट आपल्यालाही पाहायला मिळू नये. त्यात काकांचा स्वभाव अतिशय कडक वक्तशीर. कुठल्याही गावाला जायचं म्हटलं की 1-1.5 तास अगोदरच स्टँडवर पोचायचं. त्यात कुठेही इकडे तिकडे 5 मिनिटं वाया गेलेली त्यांना खपायचं नाही. झालं 6:00 गाडी तर काकांनी 4:45-5:00 हॉस्टेल बाहेर काढलं. छात्रालय ते स्टँड 5-7 मिनिटांचा रस्ता. ताईबाईंना नमस्कार करून ट्रंक घेऊन आम्ही दोघे रिक्षात बसलो आणि कोल्हापूर प्लॅटफॉर्मवर आलो आणि पाहतो तर काय आश्चर्य. अण्णासाहेब आमच्या अगोदरच फलाटावर येऊन बसलेले आमची वाट बघत. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आनंद अश्रूंनी डोळे डबडबून आले. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं, जवळ बसवून घेऊन म्हणाले, अग वेडे, तुझ्यासाठी तर आलो अर्धवट चित्रपट सोडून. मध्यंतरापर्यंत कसा बसा बसलो पण नंतर काही मन लागेला. कोणाचंच लक्ष नाही असं पाहून हळूच तिथून सटकलो. ते थेट स्टँडच गाठलं. मला माहित होत काका तुला 1-1.5 तास अगोदरच इथं आणतील. मग आता झालं तुझं समाधान? आधी पूस पूस बरं ते डोळ्यातलं पाणी पूस. अग तुझ्या भेटीपेक्षा तो सिनेमा मला महत्वाचा होता का? चल डोळे पूस. तर असे हे आमचे अण्णा, अगदी संन्यस्त माणूस पण माझ्यासारख्या पोरीला वात्सल्य देणारा एक संसारी पिताच होता तो. अण्णा, माझे अण्णा.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 13वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.